0: मेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियाँ बांटो
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8

नमस्कार रसिकहो, रंगनवेच्या या नव्या भागात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, चित्रकला हा शब्द आपल्याला तसा नवीन नाहीये. आपण सर्वजणच शाळेत हा विषय शिकत आलेलो आहोत. आज आपण चित्रकला या शैलीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चित्रकला हा एक द्विमितीय कलेचा प्रकार आहे. मानवी जीवनाच्या सर्जनशीलतेचा आविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. याचा प्राचीन स्रोत म्हणजे विष्णू धर्मोत्तर पुराण. राजा रविवर्मा, लिओनार्डो द विन्सी, रॅफेल, मायकेल एंजेलो इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होऊन गेले. चित्रकार कलेच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवतो. पुरातन काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर चित्रे काढून ती रंगवून घेत. या चित्रांमध्ये प्रामुख्याने नर्तकी, प्रेमप्रसंग, शिकारीची दृश्ये, प्राणी, पशु, पक्षी, निसर्ग इत्यादी दाखवत. राजे लोकही चित्रकारांवर खुश होऊन त्यांना बक्षिसे देत असत. प्राचीन काळापासून 21व्या शतकापर्यंत चित्रकारांना सन्मानित केले जात आहे. त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा देखील केली जाते. जगभरात चित्रकलेला आज खूप महत्व आलेले आहे. रसिक हो, आता आपण चित्रकलेचा प्राचीन इतिहास बघूया. परंतु त्यापूर्वी ही घेऊया छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर रसिक हो, आजचा आपला विषय आहे चित्रकला। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकला या विषयीचे प्रास्ताविक बघितलेले आहे। आता आपण चित्रकलेचा इतिहास जाणून घेऊया। प्राचीन काळापासून चीन, इजिप्त आणि भारत यांसारख्या देशांमध्ये चित्रकला अस्तित्वात होती। ख्रिस्ताच्या 1400 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये चित्रकलेची चांगलीच प्रसिद्धी झालेली होती। लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये अजूनही 3000 वर्षांपूर्वीची इजिप्शियन चित्रे बघावयास मिळतात। चित्रकला प्राचीन काळापासून प्रचलित आहे। रामायणात चित्रांचे तसेच चित्रकार आणि चित्रशाळांचे वर्णन आढळते। विश्वकर्मीय शिल्पशास्त्रात असे लिहिलेले आहे की कारागिरांनी शिल्पाकृती करण्यापूर्वी त्याचे चित्र काढले पाहिजे। प्राचीन भारतीय चित्रकार नैसर्गिक दृश्ये रेखाटण्यात तरबेज होते। याचे उत्तम उदाहरण भवभूतीच्या उत्तर रामचरित्रात बघावयास मिळते। ज्यात सीतेला जेव्हा त्यांच्या वनवासातील दृश्ये अर्थात चित्रे दाखवतात तेव्हा सीता आश्चर्यचकित होते असे वर्णन आहे। आजकाल चित्रकलेवर कोणतेही ग्रंथ सापडत नसले तरी प्राचीन काळात ते नक्कीच अस्तित्वात होते, याचा पुरावा वरील उदाहरणावरून मिळतो। काश्मीरचा राजा जयादित्य याच्या दरबारात असलेला कवी दामोदर गुप्त यांनी आपल्या 1100 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुट्टनिमत नामक ग्रंथात चित्रविद्येच्या चित्रसूत्र या ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे। महाराष्ट्राच्या अजंठा लेण्यांमध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते। युरोपियन लोकांनी देखील या चित्रकलेची प्रशंसा केलेली आहे। या लेण्यांमध्ये चित्र काढण्यास सुरुवात ख्रिस्तपूर्व 200 वर्षांपासून सुरू झाले होते। तसेच 8व्या शतकांपर्यंत काही लेण्या नव्याने खोदल्या गेल्या, म्हणूनच या चित्रांना 2500 वर्षांचा इतिहास आहे असे म्हटले जाते। तर रसिकहो, हा होता आपल्या चित्रकलेविषयीचा इतिहास। आता आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती।
1: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशिया बाटो।

नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या आजच्या आपल्या भागात आपण चित्रकला या विषयावर विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचा इतिहास जाणून घेतलेला आहे। आता आपण चित्रकलेचे प्रकार बघूया। यात आहे प्राचीन चित्रकला, पौराणिक चित्रकला, मध्ययुगीन चित्रकला, युरोपीय चित्रकला आणि आशियाई चित्रकला। आशियाई चित्रकलेत भारतीय चित्रकला समाविष्ट होते। आणि भारतीय चित्रकलेत कोणते कोणते प्रकार आहेत हे आपण आता बघूया। यातली काही उदाहरणे आहेत उत्तर भारतीय चित्रकला, कांगडा चित्रकला, बंगाली चित्रकला, राजपूत चित्रकला, राजस्थानी चित्रकला, वारली चित्रकला, तसेच मुघल चित्रकला, मधुबनी चित्रकला, पहाडी चित्रकला, लेपाक्षी चित्रकला या चित्रशैलींचा समावेश होतो। भारतातील चित्रशैलींवर धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव दिसून येतो, ते विविध प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळे। भारतात भित्तिचित्रे आणि लघुचित्रे दोन प्रकारचे आहेत। भित्तिचित्रे गुफांमध्ये आणि मंदिरातील भिंतींवर दिसून येतात। लघुचित्रकारी ही कागद आणि कपड्यांवर बनवली जाते। या प्रकारची कला मध्ययुगात विकसित झाली आणि ती खूप लोकप्रिय देखील झाली। माध्यम चित्रकला म्हणजेच मार्बल पेंटिंग, जे संगमरवरावर केले जाते। बाटिक कलमकारी आणि सिल्क पेंटिंग हे कापडावर केले जाते। पाम लीफ इचिंग आणि ग्लास पेंटिंग हे काचेवर केले जाते। अशा स्वरूपात माध्यम चित्रकला बघावयास मिळते। धर्म आणि संस्कृतीचा पण या चित्रकलेवर पगडा बघावयास मिळतो। यात लोकचित्र, इंडो इस्लामिक कला आणि बौद्ध कला हे प्रकार आहेत। गुहा आणि मंदिरात हिंदू आणि बौद्ध धर्म चित्रशैली दिसते। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशिया बाटो।
1: नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या या भागात आपण चित्रकला या विषयी बोलत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचे प्रकार बघितलेले आहेत आणि भारतीय चित्रकलेचे सुद्धा प्रकार कोणते हे जाणून घेतलेले आहे। आता आपण चित्रकला प्रशिक्षणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। चित्रकला शिकण्यासाठी खूप सरावाची आवश्यकता

0: रेषा असते. प्रथम वक्र रेषा, सरळ रेषा, नागमोडी रेषा इत्यादी रेखाटण्याचा सराव करायला हवा. यानंतर वस्तूंची रचना कशी करावी, दोन वस्तूंमधला अंतर अर्थात भेद कसा दाखवावा, म्हणजेच उदाहरणार्थ एखादी जवळची वस्तू व लांब असलेली वस्तू किती आणि कोणत्या फरकाने दिसतील यासाठी काही नियम आहेत. जवळच्या वस्तू मोठ्या व स्पष्ट दिसतात तर दूरचे पदार्थ लहान आणि धूसर दिसतात. ही आपल्या सर्वांच्या अनुभवातली गोष्ट आहे. तसेच आपल्या दिशेने येणाऱ्या सायकलचे चाक किंवा आडव्या ठेवलेल्या मडक्याचं तोंड प्रत्यक्षात जरी वर्तुळाकृती असलं तरी लंब गोलाकृती दिसते हे आपण अनुभवत असतो. हे का आणि कशामुळे ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजेच चित्रकला. कुठलंही वास्तववादी चित्र हे रचनात्मक दृष्ट्या समतोल असावे लागते. आकारांच्या या दृश्यमान बदलात नियमबद्धता असते. हे चित्रांचे नियम समजून घेऊन ते अंगवळणी पडले की चित्र सहसा चुकत नाही. यासाठीच पर्स्पेक्टिव व्ह्यू या अभ्यासाचे खूप महत्व आहे. मंडळी, आता आपण चित्रकला हा विषय शिकण्यासाठी जे साहित्य लागते त्याची यादी बघून घेऊया. ती थोडक्यात अशी: ड्रॉइंग बोर्ड, ड्रॉइंग पेपर्स, पेन्सिल, पेन्सिलमध्ये सुद्धा HB, 2B, 4B, 6B, 8B, 10B अशा पेन्सिल्स लागतात. तसेच रंग, रंगांमध्ये मुख्यतः वॉटर कलर जे पारदर्शक असतात ज्याला ट्रान्सपरंट कलर्स असे म्हणतात, किंवा पोस्टर कलर्स हे ओपेक कलर म्हणजेच नॉन ट्रान्सपरंट कलर असतात. दुसरे आहे पॅलेट. रंगांच्या विविध छटा तयार करण्यासाठी पॅलेटची आवश्यकता असते. ब्रशेस लागतात. यात 000, 001, 2, 3, 4, 5, 6 असे कितीही कलर असे ब्रशचे खूप प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार सुरुवातीला लागतात. नंतर लास्ट आहे ते इझेल अर्थात ड्रॉइंग स्टँड. या वस्तू असल्या की चित्र काढणे खूप सोपे होते, परंतु त्यासाठी रोजचा बैठा सराव असणे खूप आवश्यक असते. तर रसिको हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं.

नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या या भागात आपण चित्रकलेबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचे प्रशिक्षण आणि चित्रकलेसाठी कोणते साहित्य लागते याबद्दल माहिती घेतलेली आहे। रसिक हो, आता आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार कोणते याबद्दल जाणून घेऊया। आबालाल रहिमान, गंगाराम तांबट, ज द गोंधळेकर, गोपाळ देऊस्कर, दत्ताजी दळवी, राव बहादूर धुरंधर, बखतराम, बाबा गजबर, बाबूराव पेंटर, बाबूराव सडवेलकर, व्ही पी करमरकर, अरविंद मंगळूरकर, मिलिंद मुळीक, वासुदेव कामत, वासुदेव गायतोंडे, विकास सबनीस, श्याम जोशी आणि सुहास बहुळकर। मंडळी, संगणकीय चित्रकला म्हणजेच कम्प्युटराइज ड्रॉइंग याबद्दल थोडेसे। संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो। ह्या प्रकारात मोडणारे सॉफ्टवेअर निर्मित इमारती चित्रे सातारा येथील कॅड पॉइंट येथे बनविली जातात। मंडळी, चित्रकला विषयक आणि चित्रकारांवरील पुस्तके कोणती हे आता आपण जाणून घेऊया। सचिन क्षीरसागर यांचे कलोपासना, रमेशचंद्र पाटकर यांचे चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावरील हे पुस्तक, जयप्रकाश जगताप यांचे आदर्श चित्रकला, तर कॅनव्हास हे पुस्तक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेले आहे। सुहास बहुळकर यांनी चित्रकार गोपाळ देऊस्कर कलावंत आणि माणूस हे पुस्तक लिहिलंय, तर गोपाळ नांदूरकर आणि राहुल देशपांडे या जोडगोळीने बालसाहित्य लिहिलेले आहे, ते आहे चित्रे रंगवा माणसांची पेन्सिल टेक्निक भाग एक आणि दोन। ज्योत्स्ना प्रकाशन यांनी मास्टर आर्टिस्ट ज द गोंधळेकर यांच्या जीवनावर हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, तर आर्किटेक्ट मिलिंद मुळीक यांचे पर्स्पेक्टिव्ह, मिलिंद मुळीक ऍट होम, वॉटर कलर लँडस्केप स्टेप बाय स्टेप ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। पुंडलिक वझे यांचे बालसाहित्य याप्रमाणे आहे, चित्रे काढा वाहनांची, चित्रे रंगवा पक्ष्यांची, चित्रे काढा माणसांची, पेन्सिल शेडिंग, पेन्सिल शेडिंग आणि वास्तुचित्रे ही पुस्तके बालगोपाळांसाठी पुंडलिक वझे यांनी लिहिलेली आहे। वासुदेव कामत यांचे पोर्ट्रेट्स, तर डॉक्टर अलका विश्वनाथ खाडे यांचे भारतीय चित्रकला आणि संगीत ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। रहस्य रेखांकनाचे रुजुला पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले एक पुस्तक आहे।

तर डॉक्टर गोविंद गारे यांचे वारली चित्रसंस्कृती हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. व्यंगनगरी हे विकास सबनीस यांचे पुस्तक असून हास्य चित्रे कसे काढावे हे श्याम जोशी यांचे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. तर मंडळी, ही होती चित्रकला विषयक आणि चित्रकारांवरील काही पुस्तके. तर याबरोबरच ही माहिती आपली इथे पूर्ण होत आहे. मंडळी, रंगनवीच्या या भागात आपण चित्रकलेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवीच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाच्या साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं।
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।
3: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज। अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत करने जा रहे हैं। बने रहिए हमारे साथ।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत गावाची आठवण, मातीचा सुगंध.

पाठवत आहात तो आपला नंबर असतो, त्यामुळे रचनेच्या खाली मोबाईल नंबर आणि स्वतःचा जो परिचय आहे तो लिहू नये, कारण वेळेअभावी आपण परिचय नाव आणि गाव फक्त आपण सादर करतो. पद असेल, परिचय असेल, अशा कोणत्याही गोष्टी आपण शो मध्ये सादर करत नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. तर मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय, ए कधीतरी मला भेटायला मी तुझाच आहे वाटल्यावर. ए कधीतरी मला भेटायला मी तुझाच आहे वाटल्यावर मी मनाचा उडालाच गोंधळ तर, मी मनाचा उडालाच गोंधळ तर, सुटेल कोडे तू प्रत्यक्षात भेटल्यावर, सुटेल कोडे तू प्रत्यक्ष भेटल्यावर. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की किती प्रयत्न करून सुद्धा पसरतोच मनाचा पसारा, किती प्रयत्न करून सुद्धा पसरतोच मनाचा पसारा, मी पापणी आडचा बांध फुटून अश्रूंचा ओघळ वाहून जातो सारा, अश्रूंचा ओघळ वाहून जातो सारा. तर या माझ्या चारोळ्या होत्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सौ सुनीता नितीन फडणीस मॅडम यांनी परवरी गोवा इथून लिहिलंय. सौ सुनीता नितीन फडणीस मॅडम लिहित आहेत परवरी गोवा येथून. प्रिये सखे सहचारिणी भामिनी, प्रिये सखे सहचारिणी भामिनी, तू येता माप ओलांडून मम जीवनी, अर्थ लाभला आयुष्याला नवा, हात तुझा असा सदैव हाती हवा. अर्थ लाभला आयुष्याला नवा, हात तुझा असा सदैव हाती हवा. पवित्र बंधनाने जुळली अपुली मने, पवित्र बंधनाने जुळली अपुली मने, जन्मभरी जपू या दिली घेतली वचने, जन्मभरी जपू या दिली घेतली वचने, गृहस्थ जीवनी साधू मिळुनी उत्कर्ष, गृहस्थ जीवनी साधू मिळुनी उत्कर्ष, सहवासात तुझा लाभतो मजहर्ष, सहवासात तुझा लाभतो मजला हर्ष, सहवासात तुझा लाभतो मजला हर्ष, मजला हर्ष. वा, तर प्रियेबद्दल, सखीबद्दल, सहचारिणीबद्दल की तुझ्या येण्यानं माझ्या आयुष्याला नवा अर्थ लाभलेला आहे आणि तुझा हात माझ्या सदैव हाती असावा, असे खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या रचनेमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदाळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदाळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले. पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की देहाचे गंभीर व्रण जातात बरे होऊन, देहाचे गंभीर व्रण जातात बरे होऊन, अंतर्मनातील जखमा का खुपतात अजून, अंतर्मनातील जखमा का खुपतात अजून. आणि अगदी खरंय की देहावरचे व्रण तर बुजून जातात पण अंतर्मनातील जखमा या कायम ओल्या राहतात, कायम ताज्या राहतात आणि त्या खुपत राहतात. त्यामुळे कुणाचं मन दुखवताना, कुणाच्या मनावर घाव करत असताना, कुणाला बोलत असताना खूप विचार करून बोललं पाहिजे, नाही का? बोलणारा बोलून जातो आणि ज्याला बोललेला आहे त्याच्या मात्र वर्मी घाव बसतो, त्याला तो आतून पोखरून जातो, तो आतून तुटत राहतो आणि त्या अंतर्मनातल्या जखमा या कायम खुपत राहतात. त्या अनुषंगानं मॅडमनी ही सुंदर अशी रचना म्हणजे चारोळी पाठवलेली होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आईच्या ममतेला जसे स्नेहरूपी पंख असतात, आईच्या ममतेला जसे स्नेहरूपी पंख असतात तसेच संस्कार रूपी शिस्तीचे टोचणारे डंखही असतात, तसेच संस्कार रूपी शिस्तीचे टोचणारे डंखही असतात. तर आईची ममता जे स्नेहरूपी पंख असतात आणि त्यासोबतच संस्कार आणि शिस्त याचे डंख, म्हणजे काय करावं काय नको हे आपल्याला कटू वाटतं, वाईट वाटतं त्या त्यावेळी, परंतु वेळ काळ प्रसंग आणि अनुभव आल्यानंतर आपल्याला हेच संस्कार त्यामधून तारून नेतात, नाही का? खूप अप्रतिम सुंदर अशा या दोन्ही चारोळ्या होत्या. पुढच्या रचनेमध्ये संगीता संजय वेताळ मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय. संगीता संजय वेताळ मॅडम लिहित आहेत पुणे इथून माझी कविता या शीर्षकाखाली की कविता माझी सांगते जीवनाचे सार हेलावल्या मनातून भावसंगीताचे, कविता माझी सांगते सार जीवनाचे हेलावल्या मनातून भावसंगीताचे, सृष्टी परी लाभल्या वैभव संस्कृतीचे, सृष्टी परी लाभल्या वैभव संस्कृतीचे, आशयाची सांगता संस्कार मूल्याचे,

अशा याची सांगता संस्कार मूल्याचे कविता माझी सांगते ज्ञान अमृताचे। वा कविता माझी सांगते ज्ञान अमृताचे सृजनातून पांघरते आभाळ शांतीचे। सृजनातून पांघरते आभाळ शांतीचे गुढगर्भात लपले जनगीत जागृतीचे सुरातून उलगडे उद्घोष कवितेचे। गुढगर्भात लपले जनगीत जागृतीचे सुरातून उलगडते उद्घोष कवितेचे अशी ही माझी कविता। वा खूप अप्रतिम सुंदर असे कवितेबद्दलचे भाव कविता जी हेलावल्या मनातून संगीताचे भाव सांगते। खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ प्रभावती कडलक मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिलंय। सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून। मॅडमनी लिहिलंय विषय गणपती आणि शीर्षक आशा। या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्त्या विनायका। गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्त्या विनायका कृपा सिंधू तू रे गणेशा जागवितो मनी आशा। कृपा सिंधू तू रे गणेशा जागवितो मनी आशा वंदन माझे तुलाच नित्य पळवितो तू दूर निराशा। वंदन माझे तुलाच नित्य पळवितो तू दूर निराशा। आणि शेवटी मॅडम असं लिहितायत की तुझ्या मंदिराचा कळस जणू शोभे अंगणी तुळस। तुझ्या मंदिराचा कळस जणू शोभे अंगणी तुळस। तर खूप अप्रतिम सुंदर ही भक्तिमय अशी ही रचना होती। आणि यासोबतच पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुरेखा साठे मॅडम यांनी घाटकोपर मुंबई येथून लिहिलंय। सौ सुरेखा साठे मॅडम लिहितायत घाटकोपर मुंबई येथून की तरल भावनांच्या आधारात काळोख्या आकाशीचा उजेड हा पडला। तरल भावनांच्या अधरात काळोख्या आकाशीचा उजेड हा पडला। वेळ ही निघून गेली वेळ ही निघून गेली आणि एकटा हा जीव रडला। वेळ ही निघून गेली आणि एकटा हा जीव रडला एकटा हा जीव रडला। वा तरल भावनांचं अधर ज्यामध्ये काळोख्या आकाशीचा उजेड। खूप अप्रतिम सुंदर गहिरास शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री श्रीकांतम शिरभाते सरांनी नवसाहित्यिक या नावाने तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती इथून लिहिलंय। नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांतम शिरभाते सर लिहित आहेत नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती इथून। छायाचित्र या शीर्षकाखाली की तुला घेऊन कवेत छायाचित्र मी काढतो हास्य मुखी उमटू दे माझा हुरूप वाढतो। तुला घेऊन कवेत छायाचित्र मी काढतो हास्य मुखी उमटू दे माझा हुरूप वाढतो। बसवेल चौकटीत सजवेल मी फुलांनी बसवेल चौकटीत सजवेल मी फुलांनी ओढवते मन सदा गोल गुलाबी गालांनी ओढवते मन सदा गोल गुलाबी गालांनी गुलाबी गालांनी। तर छायाचित्राच्या अनुषंगाने की तुला कवेत घेऊन छायाचित्र काढल्यानंतर तुझ्या मुखावर हास्य उमटू दे कारण त्यामुळे माझा हुरूप वाढतो। खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं। पुढच्या एका उपकार शीर्षकाखालील कवितेमध्ये पूर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गोवा येथून लिहिलंय। पूर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा येथून उपकार या शीर्षकाखाली की उपकाराचे ओझे वाहते हल्ली खूप तुला विसराया झेलते तेही चूप। वा उपकाराचे ओझे वाहते हल्ली खूप तुला विसराया झेलते तेही चूप जपुनी ठेविले खूप सारे प्रश्न तुझे जपुनी ठेविले खूप सारे प्रश्न तुझे उत्तरेही हल्ली गर्भगळीत झाली उत्तरेही हल्ली गर्भगळीत झाली स्पर्शता तुला हलकेच तेव्हा मोरफीच भासे चेहऱ्यावरी स्पर्शता तुला हलकेच तेव्हा मोरफीच भासे चेहऱ्यावरी क्षणते सारे आठवता आता क्षणते सारे आठवता आता मन विचलित होऊन जाते मन विचलित होऊन जाते मन विचलित होऊन जाते उपकाराचे ओझे वाहते हल्ली खूप तुला विसराया झेलते तेही चूप। वा तर उपकाराचं ओझ जे आहे ते जेव्हा मनावर असतं तेव्हा

सुचलेले मनामधले हे भाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रफुल्ल अंदुरकर सरांनी प्रेम कवी या नावाने सर लिहितात कल्याण मुंबई येथून. प्रफुल्ल अंदुरकर सरांनी प्रेम कवी या नावाने कल्याण मुंबई येथून लिहिलंय की कोणी पाहिला उगवणारा दिवस उद्याचा घेतो जगून वर्तमानातील क्षणांना भरभरून आता जोपर्यंत चालू आहे श्वास तुझा. कोणी पाहिला उगवणारा दिवस उद्याचा घेतो जगून वर्तमानातील क्षणांना भरभरून आता जोपर्यंत चालू आहे श्वास तुझा. कोण करतो येथे विचार कोणाचा कोण करतो येथे विचार कोणाचा रोजच्या उद्भवणाऱ्या प्रश्नांचा ज्याची त्याची सुरू असते धावपळ प्रश्न सामोरी उभा आहे भाकरीचा प्रश्न सामोरी उभा आहे भाकरीचा. कोण करतो येथे विचार कोणाचा रोजच्या उद्भवणाऱ्या प्रश्नांचा ज्याची त्याची सुरू असते धावपळ प्रश्न सामोरी उभा आहे भाकरीचा. आणि खरंय की कोण कोणाचा विचार करेल याची शाश्वती नाही कारण उद्याचा दिवस कुणी पाहिला तू जगून घे वर्तमानाचे क्षण आहेत त्याला. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी अशी सरांची ही रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित.
1: वेलकम बॅक श्रोते हो. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की फक्त साथ नको तर त्यासोबत हवी जराशी का होईना सोबत. फक्त साथ नको तर त्यासोबत हवी जराशी का होईना सोबत. चालता जरी नाही आले मिळून तरी, चालता जरी नाही आले मिळून तरी, पाऊल खुणा तरी दिसाव्या एवढंच मत. पाऊल खुणा तरी दिसाव्या एवढंच मत. आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये जेव्हा गहिरी रात्र ही गर्द होत जाते त्या अनुषंगानं मी लिहिलंय की दाटत जातो गहिरा काळो मी पापण्या आड जमते आठवणींची गर्दी. दाटत जातो गहिरा काळोख मी पापण्या आड जमते आठवणींची गर्दी. सरता सरत नाही एकांतातील वेळ, सरता सरत नाही एकांतातील वेळ. मी तेवढ्यात येते शांत निद्रेची वर्दी, मी तेवढ्यात येते शांत निद्रेची वर्दी. तर ही माझी एक दोन चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि यासोबतच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सी ए संगीता मेहता मॅडम मधुमक्षिका पुणे. सी ए संगीता मेहता मधुमक्षिका पुणे मॅडमनी अप्रतिम अशा रचनेमध्ये माझ्यातली मी शोधिता होते प्रवाही या शीर्षकाखाली लिहिलंय की नैनास स्वर भावले बिंब अंतरंगात तुझ्या पाही, नैनास स्वर भावले बिंब अंतरंगात तुझ्या पाही. समाधी लागली जणू बघ ना द्वैत उरलेच नाही. वाह, समाधी लागली जणू बघ ना द्वैत उरलेच नाही. वलय मजभोवतीचे तेजाळले समर्पित तुला केले. प्रीती भक्ती दे नाव काहीही नाते युगांचे भासले. वलय मजभोवतीचे तेजाळले समर्पित तुला केले. प्रीती भक्ती दे नाव काहीही नाते युगांचे भासले. आराधना आराध्य उपासक एक रस त्रिक झाले. आराधना आराध्य उपासक एक रस त्रिक झाले. न वेगळे होणे सलील तू माझे मी मासळी ठरले. न वेगळे होणे सलील तू माझे मी मासळी ठरले. उत्पत्ती लयाच्या पल्याड अस्तित्व गाथा आपुली रे. उत्पत्ती लयाच्या पल्याड अस्तित्व गाथा आपुली रे. राधा रुक्मिणी नीच सीता तू श्याम तूच राम खरे. राधा रुक्मिणी नीच सीता तू श्याम तूच राम खरे, तूच राम खरे. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरफळते सोसते झळा. येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरफळते सोसते झळा. वळीव अंतो गारवा घेतो सुखद पानकळा. वा, वळेव अंतो गारवा घेतो सुखद पानकळा. येती अनुभव सुखदुःखांचे जसे चटके दुःखाचे. येती अनुभव

सुखदुःखाचे जसे चटके दुःखाचे तसे सुखद क्षण गारव्याचे, हे जीवन अनुभवाचे तसे सुखद क्षण गारव्याचे, हे जीवन अनुभवाचे, हे जीवन अनुभवाचे। तर अनुभवाचं जीवन म्हणजे तरी काय असतं? तर सुख आणि दुःख असतं। जसं उन्हाळा ऋतूमध्ये सृष्टी ही होरपळते आणि ती ज्या उन्हाच्या झळा आहेत तर त्या उन्हाच्या झळा सोसत असते, अगदी त्याचप्रमाणे गारवा सुद्धा जो आहे तो येत असतो। आणि जीवनामध्ये सुद्धा सुखदुःखाचे चटके बसल्यानंतर आपण त्याला अनुभव म्हणून स्वीकारायचे असते, असे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये सौ अश्विनी आदित्य जोशी मॅडम यांनी पाषाण पुणे येथून लिहिलंय। सौ अश्विनी आदित्य जोशी मॅडम लिहित आहेत पाषाण पुणे येथून। सखी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की नदी किनारी सायंकाळी साद घालते सखी सावळी, नदी किनारी सायंकाळी साद घालते सखी सावळी, कृष्ण कामिनी असे म्हणोनी कोण सावरे तिला हळूवरी, कृष्ण कामिनी असे म्हणोनी कोण सावरे तिला हळूवरी, तो श्रीरंग तो विश्वंभर, तो श्रीरंग तो विश्वंभर वसला आहे जिच्या अंतरी, तो श्रीरंग तो विश्वंभर वसला आहे जिच्या अंतरी, तिच्या मनातील लहरी वरती शब्द मोहिनी घालितो खरी, तिच्या मनातील लहरी वरती शब्द मोहिनी घालितो खरी, शब्द मोहिनी घालितो खरी। वाह। तर सखी या शीर्षकाखाली की सायंकाळी सखी जेव्हा नदी किनारी साद घालते त्यावेळी कृष्ण कामिनी असे म्हणून तिला हळुवार कोण सावरत असं शब्दांकन करून तो श्रीरंग आहे, तो विश्वंभर आहे जो तिच्या अंतरामध्ये वसलाय। अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। पुढच्या एका कवितेकडे वळूयात। सोबत या शीर्षकाखाली अनुपमा या नावाने सौ स्वाती कारले मॅडम लिहित आहेत चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून। अनुपमा या नावाने सौ स्वाती कारले मॅडम यांनी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय। आयुष्याच्या आपल्या अगती आळवावरील थेंबांचा मोती, आयुष्याची आपल्या गती आळवावरील थेंबांचा मोती, थेंबांचा मोती झेलायचा आहे कणाकणांनी फुलायचे आहे। वा। थेंबांचा मोती झेलायचा आहे कणाकणांनी फुलायचे आहे, सोबतीचा गंध श्वासात साठवायचा आहे, सोबतीचा गंध श्वासात साठवायचा आहे, प्रेमाचा रंग आसमंतात भरायचा आहे, प्रेमाचा रंग आसमंतात भरायचा आहे, जीवन फुलावे प्रेमाच्या रंगाने आयुष्य उमलावे प्रेमाच्या स्पर्शाने, जीवन फुलावे प्रेमाच्या रंगाने आयुष्य उमलावे प्रेमाच्या स्पर्शाने, प्रेमाच्या स्पर्शाने। तर अशी सोबत असली पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन होतं की जीवन फुलावे प्रेमाच्या रंगाने आणि आयुष्य उमलावे प्रेमाच्या स्पर्शाने। प्रेम ही एक अशी अनुभूती आहे की जी क्रोधाला कंट्रोल करते, प्रेम अशी अनुभूती आहे की जी स्वतःच मन जी प्रसन्न करते, प्रेम जी अशी अनुभूती आहे की आपण जेवढं इतरांशी प्रेमाने वागू त्याच्या कितीतरी पटीनं रिटर्न येतं, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव होते। आणि यासोबतच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया। मंगेश राजाराम मोरे सर लिहित आहेत राजस या नावाने। मंगेश राजाराम मोरे सरांनी राजस या नावाने जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय। कशी ओढाळ ओढाळ या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की कशी ओढाळ ओढाळ उभी डोळ्यामध्ये सांज, किती दिवसांनी सय आली फिरून या आज। वा। कशी ओढाळ ओढाळ उभी डोळ्यामध्ये सांज, किती दिवसांनी सय आली फिरून या आज, तुझं भेटायास येती सखे लाटेवरी लाटा, कुजबुजते कानात वेड्या सागराची गाज, तुझं भेटायास येती सखे लाटेवरी लाटा, कुजबुजते कानात वेड्या सागराची गाज, घुमे काळ जात माझ्या तुझ्या पैंजनाचा नाद, घुमे काळ जात माझ्या तुझ्या पैंजनाचा नाद, तुझ्या कांकणाचे गाणे येई ओठावरी आज, तुझ्या काकणाचे गाणे येई उठावरी आज। राणी शेवटी असं लिहिलंय की तुझ्या टोळ्यात रेखिली चांद काजव्याची रेघ। वा।
तुझ्या डोळ्यात रेखली चांद काजव्याची रेघ, तुझ्या गाली विसावली फुला फुलातली लाज, तुझ्या गाली विसावली फुला फुलातली लाज, फुला फुलातली लाज। क्या बात आहे, क्या बात आहे, वा। तर कशी ओढाळ ओढाळ उभी डोळ्यामध्ये सांज, किती दिवसांनी सय आली फिरून आज। आणि सरांनी लिहिले की तुझ्या डोळ्यात मी चांद काजव्याची रेघ रेखिली। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या आपण कवितेकडे वळूया। संजय उपासनी सर लिहित आहेत पुणेतून। संजय उपासनी सरांनी पुणेतून लिहिले मृगजळ या शीर्षकाखाली की आसवांचे ओघळणे हल्ली जरा स्वस्त झाले। आसवांचे ओघळणे हल्ली जरा स्वस्त झाले, सुखामागे धावू जाता सारे कसे लुप्त झाले। सुखामागे धावू जाता सारे कसे लुप्त झाले, नदी तुझ्या आसवांची माझ्या ओंजळीत आहे। नदी तुझ्या आसवांची माझ्या ओंजळीत आहे, मृगजळ शोधण्याची माझ्या अंगी शक्ती आहे। मृगजळ शोधण्याची माझ्या अंगी शक्ती आहे। आणि खरंय की आसवांचं ओघळणं हल्ली जरा स्वस्त झालंय। आसव जी कधीतरी ओघळायची, आसवांचं ओघळणं दुर्मिळ असायचं, परंतु ते आता एवढं स्वस्त झालंय की प्रत्येक वेळी आपल्याला कोणीतरी येऊन दुखावतो आणि आपण दुःखी होतो। खरंच प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक व्यक्तीसाठी आपण दुःखी होणं गरजेचं आहे। आपली आसव खरंच एवढी स्वस्त आहेत का? छोट्या छोट्या गोष्टींनी छोट्या छोट्या प्रसंगानं आपण खचून जाणं, आपण आसव ढाळणं हे योग्य आहे का? कारण एक तर इवलंच आहे आयुष्य, त्यात आनंदाचे क्षण कमी, आपली दररोजची काम धंदे कर्तव्य जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये कुरफटून जाऊन आपल्याला वेळच तर कितीसा राहतो, आणि राहिलेल्या वेळेमध्येही आपण घडून गेलेल्या गोष्टीवर आणि भविष्यकाळाच्या चिंतेने जर आसव गाळत बसलो, आपल्याला झालेल्या ज्या गोष्टी आहेत, दुःखद गोष्टी आहेत, त्यांना उगाळत बसलो, तर निश्चितपणे मला असं वाटतं की हे जीवन जे आहे ते भरकन सरकून जाईल। आणि पुन्हा असं वाटेल की खूप जगायचं होतं, खूप काही करायचं होतं, या गोष्टी करायच्या होत्या, त्या गोष्टी करायच्या होत्या, इथं आनंद शोधायचा होता, तिथं आनंद शोधायचा होता, परंतु वेळ गेलेली असेल। त्यामुळे सुखामागे धावू जाता बरंच काही लुप्त होत, कारण सुखा पाठीमागे धावणं हे गैर आहे, सुख मानणं हे महत्वाचं आहे। जेव्हा आपण सुख मानायला शिकतो, जेव्हा आपण प्रत्येक प्रसंगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण प्रत्येक शब्दाला सकारात्मकतेच्या अँगलनी पाहतो, तेव्हा बरीचशी दुःख ही हलकी होतात। कारण जीवनामध्ये कधीच परिस्थिती ही आपल्याला अनुकूल असणार नाही। आपण जर मनाशी कल्पना केली की आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही गोष्ट करायची आहे, तर मला असं वाटतं की त्यात सुख लाभेल, त्यात समाधान लाभेल, आपण दुःखी होणार नाही, आपण कष्टी होणार नाही। परंतु आपण जर प्रत्येक वेळी अपेक्षा करत राहिलो की मला परिस्थिती ही अनुकूल असली पाहिजे आणि जे मी ठरवतो ते घडलं पाहिजे, तर त्याचं दुःख जे आहे अपेक्षा भंगाचं ते जास्त होईल नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये नाळ या शीर्षकाखाली नारायण कुंवर सरांनी नाशिकेतून लिहिलंय। नारायण कुंवर सर लिहित आहेत नाशिकेतून नाळ या शीर्षकाखाली की तुझं माझं असल्या नसल्याने जग हे थांबणार नाही। तुझं माझं असल्या नसल्याने जग हे थांबणार नाही, कितीही कमावलं तरी सोबत कोणी बांधून देणार नाही। क्या बात आहे, कितीही कमावलं तरी सोबत कोणी बांधून देणार नाही। घार आकाशी झेप घेत पण पिसाव्याला तेथे जागा नाही। घार आकाशी झेप घेत पण विसाव्यास तिथे जागा नाही। या मातीशी नाळ माणसा तुला विसरून चालणार नाही। या मातीशी नाळ माणसा तुला विसरून चालणार नाही। क्या बात आहे, आणि खरंय की मातीशी जी नाळ आहे ती जो कायम ठेवतो तोच प्रगती करतो। आपण आकाशी किती जरी उंच उडालो किंवा आपण किती जरी हवेत असलो तरी शेवटी जमिनीवर हे यावं लागतं, आणि कोणा वाचून जग थांबत नाही।
कितीही कमावलं तरी कोणी

मोफत बांधून देणार नाही हे अप्रतिम असं वाक्य सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत, एसएमजी विद्या मंदिर दिवा, मुक्काम मोहने, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथून. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी एसएमजी विद्या मंदिर दिवा मुक्काम पोस्ट मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिले. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की संगत माणसाला घडविते, संगत माणसाला बिघडवते, संगत माणसाला घडवते, संगत माणसाला बिघडवते, परिसाच्या सानिध्यात लोखंड ही सोने बनते. वा, तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती की संगतीचा कसा फायदा आणि कसा तोटा होतो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की संगत करता संतांची होई ज्ञानाची प्राप्ती, प्रभुनाम नित्य जपता कधी न येई आपत्ती, प्रभुनाम नित्य जपता कधी न येई आपत्ती. तर संतांची संगत आणि त्यामुळे होणारी ज्ञानाची प्राप्ती, प्रभूचे जपलेले नाम आणि त्यामुळे जीवनातली संकट दूर होतात, असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या सुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळींच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजी कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

रेमंड मध्य प्रदेश इथून सरांनी अप्रतिम अशी रचना पाठवलेली आहे। श्री प्रमोद सावरकर प्रवासी बोरगाव रेमंड मध्य प्रदेश इथून सर लिहितायत की हळूहळू वाट धरू लाटांवर झुंज देऊ श्रममुखी न दाखवू कासव अंतरी ठेवू। वाह श्रममुखी न दाखवू कासव अंतरी ठेवू वाऱ्यात न डगमगू घाम मोती झळकवू वाऱ्यात न डगमगू घाम मोती झळकवू चारही दिशा उजळू धैर्य कासवाचे धरू चारही दिशा उजळू धैर्य कासवाचे धरू धैर्य कासवाचे धरू। तर सातत्याने प्रगती करत राहू थोडी थोडी प्रगती करत राहू आणि आपण जे श्रम आहेत ते वारंवार न सांगता कासवाच्या अंतराने आपण श्रम जे आहेत ते करत राहू। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया। सुगंध शब्दांचा या शीर्षकाखाली श्रीमती जयश्री अवतारे मॅडम यांनी दस्तगीरवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथून लिहिलंय। श्रीमती जयश्री अवतारे मॅडम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून मॅडम लिहित आहेत सुगंध शब्दांचा या शीर्षकाखाली की कधी प्रेमाचे असती बोल कधी संतापाची लाट शब्दांचे सामर्थ्य असे कधी बदलते वाट आयुष्याच्या वाटेवरती अमृत वचन गुरुरायाचे जीवन बदलून टाकी गाणी सुगंधी शब्दांचे कधी प्रेमाचे अस्ती बोल कधी संतापाची लाट शब्दांचे सामर्थ्य असे कधी बदलते वाट आयुष्याच्या वाटेवरती अमृत वचन गुरुरायाचे जीवन बदलून टाकी गाणे सुगंधी शब्दांचे विजयी भव या शब्दांनी नवी ऊर्जा जणू संचारते विजयी भव या शब्दांनी नवी ऊर्जा जणू संचारते कधी अपयश गळूनी अपमानाच्या दरीत कोसळते कधी अपयश गळूनी अपमानाच्या दरीत कोसळते नसतात फक्त ते शब्द जिवंत जणू ते बोल नसतात फक्त ते शब्द जिवंत जणू ते बोल कधी मलम तर कधी काटे रुत्ती काळजात खोल कधी मलम तर कधी काटे रुत्ती काळजात खोल काळजात खोल। तर सुगंध शब्दांचा आणि शब्दांचं महत्व खूप अप्रतिमरित्या मॅडमनी या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ सुस्मिता अनमने मॅडम यांनी लिहिलंय देवगड म्हणजे सिंधुदुर्ग इथून। सौ सुस्मिता अनमने मॅडम लिहितायत देवगड म्हणजे सिंधुदुर्ग इथून सहवास या शीर्षकाखाली की सहवास तुझा अर्धवट मिळाला पण कसे सांगू सख्या तुझवीन मला काही करमेना सहवास तुझा अर्धवट मिळाला पण कसे सांगू सख्या तुझवीन मला काही करमेना अनोळखीपणी भेट झालेली ओळख सुद्धा नव्हती पटलेली अनोळखीपणी भेट झालेली ओळख सुद्धा नव्हती पटलेली भावभावनांचा खेळ चाले मग मन मात्र पिळवटून निघाली भावभावनांचा खेळ चाले मग मन मात्र पिळवटून निघाली हात हाती असे तुझा स्पर्श होई हात हाती असे तुझा स्पर्श होई अलगद मनी सावरायचे राहून गेले अलगद मनी सावरायचे राहून गेले स्वतःला अन भान गेले हरपुनी स्वतःला अन भान गेले हरपुनी भान गेले हरपुनी। तर अर्धवट सहवास आणि त्या अर्धवट सहवासातल्या सुंदर आठवणी याबद्दल मॅडमनी खूप अप्रतिम असे शब्दांकन केलेलं होतं। पुढच्या एका रचनेमध्ये कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम लिहितायत कायगाव कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम यांनी कायगाव सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोशेगाव येथून मॅडमनी आयुष्य या विषयाच्या अनुषंगानं माझा आयुष्य प्रवास या शीर्षकाखाली लिहिलंय की सर्वोत्कृष्ट ध्येयपूर्ती माझा आयुष्य प्रवास जरी खडतर खरा जाणे यशो शिखरास सर्वोत्कृष्ट ध्येयपूर्ती माझा आयुष्य प्रवास जरी खडतर खरा जाणे यशो शिखरास नाही केवळ प्रवास वाटती यशोन्नतीची नाही केवळ प्रवास वाटती यशोन्नतीची नाती गोती सांभाळीत रीत खरी जगण्याची नाती गोती सांभाळीत रीत खरी जगण्याची रीत खरी जगण्याची। वाह तर आयुष्याचा प्रवास।

संधी वाटते. आयुष्य हे सुखी असतं, आयुष्य हे दुःखी असतं. आपण आयुष्याला ज्या प्रकारे पाहतो त्या अनुषंगाने आपल्याला आयुष्य हे दिसतं. कारण मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की दुःख येऊन कुस्सीत हसले मजवरी, सुखाने जेव्हा आयुष्यात रेखी केली. दुःख येऊन कुस्तीत हसले मजवरी, सुखाने जेव्हा आयुष्यात रेखी केली. मी सज्ज होतो सजवण्या क्षणांची डोली, मी सज्ज होतो सजवण्या क्षणांची डोली, पण नीतीने डाग दिला भाग्याच्या लेखी, भाग्याच्या लेखी. आणि आयुष्याच्या या सारी पाटावर आपल्या हातात असं काहीच नसतं. आपल्या हातात एकच गोष्ट असते, ती म्हणजे आपण आपलं सर्वोच्च देणं, आपण आपलं बेस्ट देणं, आणि आपण कायम प्रयत्न करत राहणं. कारण जो माणूस सातत्याने प्रयत्न करतो, जो माणूस हा आपल्या कर्तव्यात कसूर करत नाही, मला असं वाटतं की जसं मॅडमनी लिहिलंय की तो यशो शिखरावर निश्चितपणे जातो. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी अशी ही रचना होती. आणि यासोबतच सौ आशा नष्टे मॅडम यांनी निगडी पुणे इथून पाठवलेल्या रचनेकडे वळूया. सौ आशा नष्टे मॅडम लिहित आहेत निगडी पुणे इथून, सिमेंटची जंगले या शीर्षकाखाली. की रस्ते पूल घरासाठी वृक्ष डोंगर तोडले, सिमेंटच्या जंगलाने पाणी सर्वत्र आटले, सिमेंटच्या जंगलाने पाणी सर्वत्र आटले. आता होतोय सर्वांच्या जीवाची लाही लाही, आता होते सर्वांच्या जीवाची लाही लाही. नव्या पिढीसाठी देतो वृक्ष लावण्याची ग्वाही, नव्या पिढीसाठी देतो वृक्ष लावण्याची ग्वाही. तर सिमेंटची वाढलेली जंगले आणि पाण्यासाठी उडालेली दैना, मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून लिहिले. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. पहिल्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की छंद तुझा बोलण्याचा आवडला, प्रेमाचा गोडवा मनी भावला. छंद तुझा बोलण्याचा आवडला, प्रेमाचा गोडवा मनी भावला. स्फूर्ती मिळाली सत्य मला, जोडीदार जीवनाचा मिळाला. स्फूर्ती मिळाली सत्य मला, जोडीदार जीवनाचा मिळाला, जोडीदार जीवनाचा मिळाला. तर जोडीदाराबद्दल खूप अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की जीवनात छान जगलो सुखद तुझा सहवास, जीवनात छान जगलो सुखद तुझा सहवास. उत्तम साथच मिळाली काहीच नाही झाला त्रास, उत्तम साथच मिळाली काहीच नाही झाला त्रास, काहीच नाही झाला त्रास. तर कृतज्ञता व्यक्त करणारी सरांची ही अप्रतिम अशी दुसरी चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. मंगेश माधव देवडे सर लिहित आहेत श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथून. मंगेश माधव देवडे सरांनी श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथून लिहिलंय प्रवास या शीर्षकाखाली. की चैत्राची उन्ह त्याच्या अनवणी पायांना चटके बसत होते, अजून मैलभर चालायचं होतं, देह घामाघूम झाला होता, पण इतक्या डोक्यावरून भला थोरला ढग सरकला. आणि त्याला जाणीव झाली आपल्याही पाठीवर हात फिरल्याची. तर खूप सुंदर अशी ही आलक होती सरांनी पाठवलेली. आपला हा चारोळींचा कवितांचा शो असतो हे विनम्रपणे सरांना सांगतो. जगदीश संसारे सरांचा आलक की झलक हा कार्यक्रम असतो. आणि आपल्यातले जे मान्यवर आहेत जे आलक लिहितात तर ते त्या शोसाठी सुद्धा आलक पाठवू शकतात. सरांनी पहिल्यांदा पाठवलेली होती त्यामुळे आपण ही आलक जी आहे ती या आपल्या शोमध्ये घेतलेली होती. पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. सौ सुलभा दीपकराव गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सौ सुलभा दीपकराव गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले चुलीवरची भाकर या शीर्षकाखाली. की मायेने केली भाकर पक्वानाला टाकी मागे, मायेने केली भाकर पक्वानाला टाकी मागे, चुलीवर तवा गरम जठराग्नी करी जागे. मायेनी केली भाकर पक्वानाला टाकी मागे, चुलीवर तवा गरम जठराग्नी करी जागे. चूल विटोला मातीचा काड्या लाकडं पेटली, चूल विटोला मातीचा काड्या लाकडं पेटली. पीठ मळे परातीत अन्नपूर्णा ती भेटली, पीठ मळे परातीत अन्नपूर्णा ती भेटली, अन्नपूर्णा ती भेटली. वाह, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे चुलीवरची भाकर या शीर्षकाखालील रचनेमध्ये मॅडमनी शब्दांकन केलेलं होतं. आणि आपल्याला माहित आहे की चुलीवरच्या भाकरीची चव ही कशालाच नसते. अप्रतिम शब्दांकन असलेल्या या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमध्ये

पुढच्या एका रचनेकडे वळतोय आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये ज्योती राखुंडे मॅडम लिहित आहेत खारघर पनवेल इथून. ज्योती राखुंडे मॅडम यांनी खारघर पनवेल इथून लिहिले, एका मिठीत सुटले प्रश्न कितीतरी, राहून गेली द्यायची उत्तरे कितीतरी. वा, एका मिठीत सुटले प्रश्न कितीतरी, राहून गेली द्यायची उत्तरे कितीतरी. नकार येताच गळून गेले पाश सारे, नकार येताच गळून गेले पाश सारे, होकारात गवसले भाव मज कितीतरी. वा, नकार येताच गळून गेले पाश सारे, होकारात गवसले भाव मज कितीतरी. हळूच मिठी अधिकच घट्ट होत गेली, हळूच मिठी अधिकच घट्ट होत गेली, गीत श्वासांचे तरंग उठून गेले कितीतरी. वा, हळूच मिठी अधिक घट्ट होत गेली, गीत श्वासांचे तरंग उठून गेले कितीतरी. आणि शेवटी मॅडमनी लिहिले की अलगत केसांची सैलसर झाली वेणी, अलगत केसांची सैलसर झाली वेणी, समर्पणाच्या रात्री जागल्या मी कितीतरी, समर्पणाच्या रात्री जागल्या मी कितीतरी, मी कितीतरी. आणि खरंय की एका मिठीमध्ये कितीतरी प्रश्न जे आहेत ते सुटून जातात. एक आश्वासक हाक, एक आश्वासक मिठी आणि एक आधाराची मिठी, आधाराचे भाव, यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत ते सुटून जातात. मी तुझ्या सोबत आहे ही भावना जी आहे ती मनाला शांत करून जाते. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. म्हणजेच दोन चारोळ्यांमध्ये विनोद अनिल भोईर सरांनी नवी मुंबई जसखार उरण जिल्हा रायगड इथून लिहिलंय. अनिल विनोद भोईर सर लिहित आहेत नवी मुंबई जसखार तालुका उरण जिल्हा रायगड इथून पहिल्या चारोळीमध्ये की कुणा वाटे संपला तुकोबा, कुणी कुणी लुटला तुकोबा, फरक एवढा तुझ्यात आणि माझ्यात तू फेकली गाथा मी गायली तुकोबा. फरक एवढा तुझ्यात आणि माझ्यात तू फेकली गाथा मी गायली तुकोबा. तर ही सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की रोज रोज आनंदच मिळेल असे नाही, कधी कधी दुःखही सोसावे लागते. कधी कधी आनंदच मिळेल असे नाही, कधी कधी दुःखही सोसावे लागते. किती पण अहंकारी असलात तरी कवी माणसापुढे झुकावेच लागते, किती पण अहंकारी असलात तरी कवी माणसापुढे झुकावेच लागते. तर या सरांच्या दोन अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळ्या होत्या. आणि श्रोते हो, आपण हा खेळ शब्दांचा या शोच्या माध्यमातून आपल्या जगभरातील साहित्यिक मान्यवरांना लिहिण्यासाठी आमंत्रित करीत असतो. आपले सर्व श्रोते जे आहेत हे सुद्धा आपल्याला भरभरून असा प्रतिसाद देतात. आजच्या शोची वेळ समाप्त होते, त्यामुळे आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्ज कायला असला रजा द्या. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या सुंदर रचनांसह. पुढच्या रविवारी एक नवीन वेगळा विषय असेल आणि त्या विषयाच्या अनुषंगानं, विषय किंवा चित्र असेल एखादं त्याच्या अनुषंगानं आपण लिहू शकता. आणि आपण ही शोची जी पोस्टर आहे ती आपल्या विविध ग्रुपवर सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून इतरही मान्यवर या शोमध्ये सहभागी होतील. तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा, आरजे कैलास सोबत.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद मिळवा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, आपण कित्येक दिवसापासून मनावर या विषयावर बोलत आहोत. मनाचे वैशिष्ट्ये, मनाची शक्ती, मनाला आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कसं यूज करायचं, त्याच्यावर आपण कसं ताबा मिळवायचा,

0: किंवा त्याला कसं सहयोगी बनवायचं. आता हे मन जे आहे हे सुद्धा एक फॅकल्टी आहे मित्रांनो. फॅकल्टी कोणाची? ही आपली फॅकल्टी आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मनाला सहयोगी करायचं आहे, याचा अर्थच मी मन नाही आहे, मन ही माझी फॅकल्टी आहे, मी या मनाचा सुद्धा मालक आहे. तेव्हाच जर मालक असो ही जर आपल्याला स्मृती असेल तेव्हाच आपण मनावर काबू करू शकतो किंवा मनाला जिथे वळवायचं आहे तिथे वळू शकतो. आता मी जो आहे ही माझी सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. त्याला आपण म्हणू की आपण हे शरीर आहो का? शरीर तर आपण नाही आहो, कारण आपण कधीच म्हणत नाही की मी शरीर आहे, हे माझं शरीर आहे. तर या शरीरामध्ये राहणारा जो मी आहे तो वेगळी एंटायटी आहे. तर त्या एंटायटीचं हे फॅकल्टी आहे मन. आता आपली जे आपला जो स्वधर्म आहे त्याला आपण स्वधर्म म्हणजे आपलं जे बेसिक गुण आहे, ज्या प्रकारे एक पाण्याचा बेसिक स्वधर्म असतो की तो काही वेळाने गार होतो, त्याला बॉइलिंग टेम्परेचरवर त्याला बॉईल करा, 100 डिग्री सेल्सिअसवर बॉईल होणार. आता गॅसवरनं जेव्हा आपण त्याला खाली उतरवतो पाण्याला तर तो काही वेळाने रूम टेम्परेचरला मॅच होतो, गार होतो, कारण तो त्या टेम्परेचरला मेंटेन यासाठी राहत नाही कारण त्याचा गुणच नाही आहे तेवढं गरम राहणं, तो ऑटोमॅटिक खाली येतो त्याचा टेम्परेचर. हे पाण्याचं स्वधर्म आहे. त्याचप्रकारे आपलं पण स्वधर्म आहे. आपण पण बघा, आपण खूप गर्दीमध्ये आहोत आणि जिकडे तिकडे कोलाहल माजलेला आहे, गोंधळ आहे, आपल्याला वाटतं की कुठेतरी शांत ठिकाणी जावं, शांत ठिकाणी जाऊन बसावं, एकांतामध्ये बसावं. बरेचदा आपण कामाच्या ओघामध्ये असतो आणि कामाच्या ओघामध्ये आपल्याला असं वाटतं बरेच आपले ऑफिस चालू आहे आणि आपल्याला रेस्ट भेटला नाही, तर आपण आउटिंगला चालला जातो, शांत ठिकाणी जातो. कारण काय आहे? हे आपलं स्वधर्म आहे. शांती हे आपलं स्वधर्म आहे. आपल्याला खुशी व्हावी आहे, आपल्याला आनंद हवे आहे, आपल्याला प्रेम हवं आहे, पवित्रता हवी आहे. हे सगळे आत्म्याचे स्वधर्म आहे मित्रांनो. तर आज आपण अशाच एका मौलिक रूपाचं वर चिंतन करणार आहे. ते मौलिक रूप आहे आपलं खुशी. एखाद्याच्या जीवनात दिसून येणारी खुशी त्या व्यक्तीची स्थिर मनोवृत्ती दर्शविते मित्रांनो. परिस्थिती कशी असो, इतर व्यक्तीचं म्हणणं काही असो, नेहमी खुश राहण्यासाठी मी स्वतः अशा खुशीची निर्मिती करू शकतो ज्यामुळे माझी स्थिती सदैव एकरस असेल, असा दृढ संकल्प करण्याची आवश्यकता असते. मित्रांनो, सकाळी उठल्यावर काही क्षण मनाला आनंद देणाऱ्या सकारात्मक विचारांचे चिंतन केले की संपूर्ण दिवस त्या खुशीची अनुभूती स्थायी राहू शकते. तरीही कित्येकांचा अनुभव असा असतो की दिवसाच्या सुरुवातीला असणारी आनंददायक स्थिती हळूहळू कमी होत जाते. खुशी कायम राहावी यासाठी काय करता येईल ते पाहूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया मित्रांनो आणि पाहूया की खुशी कायम कशी आपल्याला ठेवता येईल.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

0: लोक शिर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, लोक शिर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी। आपले रक्तदान करा, या जीवनाचे कल्याण करा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा।
1: नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। आपण आज खुशी या मौलिक गुणावर बोलत आहोत। ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण डिस्कस करत होतो की खुशी कायम कशी राहावी, यासाठी काय केलं हवं, करायला हवं। मित्रांनो, दिल्याने खुशी वाढते आणि त्याची ऊर्जा सुद्धा। मला खुशी हवी अशी मनोभूमिका बदलून मी आत्मा सदैव खुश आहे अशी जेव्हा होते, तेव्हा जाणवतं की व्यक्ती वस्तू कोणावरही आपली खुशी अवलंबून नाही। असं असतं की मला ही गोष्ट भेटली, प्राप्त झाली तर मी खुश होणार,

उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर पहिला विचार येतो की नवीन दिवसाची सुरुवात झाली, आता मला लवकर तयार व्हायला ऑफिसला जायचंय. बऱ्याचदा या पाठीमागे भावना असते पैसे कमावण्याची, ज्या योगे मी खूप वस्तू विकत घेऊन आनंदी होऊ शकेन. समजा काही कारणानं असं झालं नाही तर माझी खुशी गायब होते. सकाळी ज्या संकल्पाने कामाची सुरुवात होते त्यावर कार्यालयातील माझा संपूर्ण दिवस कसा जातो ते ठरतं. त्याच अनुभवावर येणाऱ्या नवीन दिवसाबद्दलचे विचारही अवलंबून असतात. समजा आजचा माझा दिवस खूपच तणावपूर्ण अस्थिर वातावरणात गेला तर दुसऱ्या दिवशी पहिला विचार मनात येईल की इच्छा नाही पण आज नाईलाजाने ऑफिस जावे लागणार आहे. अशी सुरुवात नक्कीच सकारात्मक असणार नाही. कोणतेही काम करताना करावंच लागणार असा नाखुशीचा सूर लागला तर तशाच नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल, उत्साह वाटणार नाही. त्याऐवजी आपण जर असा संकल्प केला की मी स्वखुशीने कामावर जात आहे व दिवसभर जो कोणी भेटेल त्या व्यक्तीबरोबर आत्मिक स्नेह शांती खुशी रूपी ऊर्जेची देवाणघेवाण करणं हे माझं खरं उद्दिष्ट आहे तर आपली खुशी निश्चितच कायम राहू शकेल. कारण खुशी व प्रेम ही अशी ऊर्जा आहे की ती जितक्या दुसऱ्यांना वाटू तितकी वाढत जाते. समजा ऑफिसवर गेल्यावर आपल्याला 10, 20 किंवा 50 माणसे भेटणार असतील, प्रत्येक वेळी आपण जर त्यांना खुशी व प्रेमाची ऊर्जा देत गेलो तर आपल्यातील ती ऊर्जा स्वतःच वाढत जाईल. तर मी स्वतः खुश आहे आणि आपल्याला जेवढं आपण त्याला खुशीला देत जाऊ तेवढीच खुशी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आपण म्हटलंय की दिल्याने खुशी वाढते आणि त्याची ऊर्जा सुद्धा वाढते. मित्रांनो, या खुशीबद्दल आपलं सकारात्मक चिंतन किती महत्वाचं आहे या विषयावर एका विश्रांतीनंतर आपण बोलूया. घेऊया एक विश्रांती

0: नमस्कार. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.
1: नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे कार्यक्रम रंग नवे मध्ये. ब्रेक वर जायच्या आधी आपण खुशी या टॉपिकवर बोलत होतो आणि खुशी कायम ठेवण्यासाठी आपल्याला दृढ सकारात्मक चिंतन खूप आवश्यक आहे. जसे दिवसाच्या सुरुवातीचे चांगले संकल्प महत्वाचे असतात, त्याचप्रमाणे रात्री झोपतानाही आपण सकारात्मक चिंतन केले पाहिजे. उद्या मी कशा प्रकारे इतरांना खुशी व शांती देऊ शकेन, जेणेकरून ती आनंददायी ऊर्जा मी स्वतः देखील दिवसभर अनुभवेन, याचा विचार करावा. मित्रांनो, शक्तिशाली

संकल्प आपोआप निर्माण होत नाहीत. यासाठी घरी ऑफिसमध्ये कुठेही काम करत असताना स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. आणि यासाठी मित्रांनो मेडिटेशन ही पहिली पायरी आहे. त्याचबरोबर आवश्यक असतात जाणीवपूर्वक केलेले शुभ संकल्प. योग जो आहे मेडिटेशन एक दोन तासाची अनुभूती नसून संपूर्ण दिवसभर करण्याचा सुंदर अभ्यास आहे. आपण हे जाणतो की संकल्पांद्वारे तयार होणारी ऊर्जा वातावरणात पसरत असते. एखादी गृहिणी मुलांना उठवताना शाळेसाठी तयार करताना डबा देताना जेव्हा दृढ संकल्प करते की मला शांत राहून या सर्व गोष्टी पार पाडायच्या आहेत तेव्हा आपोआप मुलांमध्येही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्याचप्रमाणे आपण पाणी वीज पेट्रोल वाया घालवत नाही त्याचप्रमाणे खुशी आपली मौल्यवान ठेव आहे जिचा आपण सांभाळ केला पाहिजे. वारंवार रागवणे ओरडणे नेहमी दुसऱ्यांना दोष देणे निंदा करणे यामुळे आपलीच खुशी ही वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे व्यर्थ जाते. हीच ऊर्जा स्वचिंतनासाठी वापरली तर काहीतरी विशेष कर्तव्य करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकतो. मित्रांनो खुशी नाहीशी होण्यासाठी मुख्य कारणभूत ठरते परचिंतन. इतर लोकांविषयी चांगला वाईट विचार करण्यात आपण जो वेळ जातो तो आपण आत्मपरीक्षणासाठी दिला तर आपल्यासाठी चांगले काय वाईट काय याचा सहज बोध होऊ शकेल. परचिंतनाप्रमाणे खुशी गायब करणारी दुसरी गोष्ट म्हणजे इतर व्यक्ती किंवा परिस्थितीकडून आपण करत असलेली अपेक्षा. उदाहरणार्थ नेहमी 8 वाजता येणारी बस उशिरा आली तर आपली खुशी काही अंशी कमी होऊन चिडचिड होते. त्याचप्रमाणे मागील अनुभवाच्या आधारे एखादी व्यक्ती आता अशी वागेल असा आपण बांधलेला अंदाज चुकला तर आपला अपेक्षाभंग होऊन दुःख वाटेल. या ठिकाणी असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की मग पालकांनी मुलाकडून किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नयेत का. इथे दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात मित्रांनो. पहिली इतरांकडून अपेक्षा ठेवणे तसेच दुसरी दुसऱ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणे. समोरील व्यक्ती ज्या प्रकारे प्रेमाने बोलत वागत होती तशी वागली नाही हा आपल्यासाठी अनपेक्षित धक्का असेल त्याने आपण दुखी होऊ. त्याचप्रमाणे जवळच्या नातेसंबंधातील एखादी व्यक्ती खुश राहावी म्हणून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपण सगळं करू सुद्धा ती व्यक्ती नाराज झाली तर तो आपला अपमान झाला असं वाटून आपण दुखी होऊ. म्हणून मित्रांनो आपली जबाबदारी ओळखा आणि खुशीने राहून कर्म करत राहा. इथे अपेक्षा ठेवणारी व्यक्ती व ज्या व्यक्तीकडून ती ठेवली जाते अशा दोघांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे. उदाहरणार्थ मुलाला NDA मध्ये प्रवेश घेऊन देशाची सेवा करायची आहे पण पालकांची अपेक्षा काही वेगळीच आहे. अशा वेळी आई वडिलांनी आपली बाजू समजावून सांगायला हवी व त्याचेही म्हणणे ऐकून घ्यायला हवे. बरेच जणाबाबतीत असं कळतं की निव्वळ पालकांना खुश करण्यासाठी मुले त्याचा पसंतीचा पर्याय निवडतात पण जर निर्णय घेतल्यावरही मुलाच्या अंतर्मनात कुठेतरी ही गोष्ट बोचत असेल की मी स्वतःच्या आनंदासाठी नाही तर आई वडिलांच्या खुशीसाठी हे केलं तर तीच ऊर्जा भविष्यातही संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारी ठरेल. म्हणूनच शिक्षण नोकरी व्यवसाय लग्न कोणताही निर्णय घेताना संबंधित व्यक्तीमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. मला आनंदी राहून इतरांनाही आनंद द्यायचा आहे हे मनाशी पक्क झाल्यावर विचारपूर्वक एकदा निर्णय घेतला की मग त्याची जबाबदारी त्या व्यक्तीची होते. अशाने होणाऱ्या कर्मही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारे आनंदही होते. तर चला मित्रांनो आपणही इतरांकडून अपेक्षा ठेवताना व त्यांचा माझ्याकडून असलेला अपेक्षा पूर्ण करताना या गोष्टीवर नक्कीच विचार करू. खुशी दिल्याने वाळते याचा सुंदर अनुभव घेऊन हे जीवन सुखी आणि आनंदी करूया. मित्रांनो हा आजचा जो आपला एपिसोड आहे खुशीवर याच्यावर तुम्ही परत एकदा याच्यावर विचार करा की खुशी आपली जात कुठे आहे आणि याचे बरेच आपण टॉपिक याच्यावर का बरं जात आहे याची कारणे आजच्या एपिसोडमध्ये बघितली आणि कशी खुशी आपण मिळवू शकतो खुशी आपले स्रोत आहे त्यांना आपण कसं जागृत करू शकतो या सूत्रावर पण बोललो आहे आपण. तर असा परत एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटू.

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साते। पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: नमस्कार श्रोते हो, मी आरजे अंकिता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आनंद लुटा। आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एक मुलाकात। आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये काही असे मान्यवर आले आहेत ज्यांनी आपलं आयुष्य निसर्गाच्या सेवेसाठी झाडांसाठी समर्पित केलंय। वृक्ष संवर्धन म्हणजे केवळ झाड लावणं नाही तर ती जगवणं वाढवणं आणि त्यांच्यात आपलं भविष्य शोधणं या अशा हिरव्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणणारे आपले वृक्षमित्र अभयजी बावीसकर आणि भागवतजी पाटील। तर सर, तुमचं दोघांचं आमच्या रेडिओ पुणेरी आवाज या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे।
3: धन्यवाद।
4: धन्यवाद।
2: तर सर्वात पहिला प्रश्न तुम्ही तुमच्याबद्दल किंवा तुमच्या या वृक्ष संवर्धनाच्या प्रोजेक्ट बद्दल थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगा।
3: ओके, आम्ही संघातर्फे आमचे काही आयाम ठेवलेले आहेत जसे सामाजिक समरसता, पर्यावरण विभाग, नंतर तुमचं सामाजिक बांधिलकी काय त्यावर आम्हाला थोडं काम करावं लागतं। त्यानुसार आम्हाला ही कल्पना सुचली की आपण कधी पर्यावरणाबद्दल काहीतरी केलं पाहिजे। तर कोणी सकाळी व्यायाम करतो, कोणी व्यायाम करून योगा जातो, कोणी शरीर कमवतो। आम्ही पर्यावरणावर राहून निसर्गाची सेवा करतो, तिथे घाम काढतो, त्यातून आम्ही जे आम्हाला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो ती जी एनर्जी ती आम्ही घेऊन पुढे जातो। आणि हा अभियान आमचं गेल्या एक वर्षापासून चालू आहे। इथे नक्षत्र वन म्हणून आम्ही एक साकार केलेला आहे। इथे नाशिक फाट्याजवळ 8 to 8 गार्डन जवळ तिथे आम्ही काही झाडे दत्तक घेतलेली आहेत आणि त्या झाडांचं आम्ही तिथे संगोपन करतो, तिथे रोपण पण करतो। तिथे जागा कमी ठेवलेली, मिलिटरीची जागा मिळाली आम्हाला। एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन असोसिएशन म्हणून ECA म्हणून एक संस्था आहे, त्यामार्फत आम्हाला ती जागा मिळाली। आम्ही तिथे रोज सेवा देतो, सकाळी उठून तिथे झाडांच्या आजूबाजूला जे गवत असतं ते काढतो, त्यांना पाणी देतो, असं आमचं एक कार्य चालू आहे।
2: खूपच सुंदर अभयजी। तर झाडांना दत्तक घेणं ही कल्पना खूपच नवीन आहे। तर भागवतजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तर आम्हाला सांगा की वृक्षांची वेड लावणारी आवड ही तुम्हाला कशी निर्माण झाली? नक्की तो कोणता क्षण होता जेव्हा तुम्ही ठरवलं की वृक्ष संवर्धन हेच मी माझं जीवन कार्य बनवेन?
4: तसं माझे वयाचे 50 वर्ष होत आले तेव्हा वाटलं की भिंती बाहेर जाऊन समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे। तर तेव्हा ही अशी कल्पना आली की हे निसर्ग आणि पर्यावरण आणि झाडं हे सर्वांसाठी हवं आहे। म्हणजे प्रत्येक पार्टी किंवा कुणी जरी असली तरी त्याचा कुणाचा विरोध त्याच्यामध्ये नाही, सगळेजण त्याला सहकार्यच करणार आहे। आणि ऑक्सिजन हे कमी होत आहे आपल्या ह्याच्यामधून, कार्बन डायऑक्साईडचं विसर्जन होऊन ओझानचं प्रमाण हे लेअर ही कमी होते। तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय हा शाळेमधून वगैरे शिकला तर झाडापासून ऑक्सिजन भेटतं, तर त्याची निर्मिती करण्यासाठी हे झाडं लावणं हे आवश्यक आहे असं वाटलं आणि त्याच्यामधून मग हे कार्य असं चालू झालेलं आहे।
2: खूपच सुंदर आणि मार्मिक तुमचा विचार होता भागवतजी। तर अभयजी, एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही वृक्ष संवर्धनासाठी नेमके कोणकोणते प्रयत्न केले किंवा तुमच्या ज्या यशस्वी गाथा आहेत त्या आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल?
3: नक्कीच मला सांगायला खूप आवडेल। आम्ही फक्त काही स्वयंसेवकांनी ठरवलं होतं, फक्त 5-6 आम्ही लोक होते त्यांनी ठरवलं, नंतर आमचे लोक जुडत गेले आमच्यासोबत, मदतही करतात आम्हाला। आम्ही तिथे अगोदर थोडासा एरिया घेतला होता, आम्ही फक्त 200-300 झाडापासून आम्ही सुरुवात केली होती। आम्ही त्या झाडांचं संगोपन करायचं आम्ही ठरवलं होतं आणि त्यानुसार मग आम्ही केलं आणि त्यानंतर मग आम्हाला लोक म्हटलं की नाही, माझा बर्थडे आहे, मला काहीतरी एक थोडस एक काहीतरी सेवा पण करायची आहे आणि ते काही तुम्हाला कार्य करायचं आहे। म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा ना, आम्हाला एक छोटीशी टाकी लागते 2000 लिटरची एक टाकी द्या। तर ते देतात, लोक देतात आणि ते म्हटले नाही आम्हाला उलट आवडेल आणि लोक तिथे येतात, रोज सकाळी येतात तिथे, वयोवृद्ध असो पण बाल असतो, वर सॅटरडे संडेला पण येतात, काही काही ज्यांना वेळ नसतो तर ते येतात आणि तिथे सेवा देतात आणि ते निसर्गाशी जोडले जातात ना। आणि त्या जेवढं निसर्गामध्ये राहणार तेवढं तुमचं आयुष्य निरोगी होतं, तुम्ही स्वतः निरोगी बनाल आणि निरोगी आयुष्यासाठी आम्हाला भरपूर ऑक्सिजनची गरज असते। ऑक्सिजन

0: तिथे आम्हाला मिळतो आणि त्याकरता आम्ही जातो आणि मन प्रसन्न राहतं. दिवसभर आम्ही फ्रेश माइंडने आम्ही ऑफिसमध्ये काम करू शकतो.
1: खूपच छान. तर या अशा संकल्पना प्रत्यक्षात आणणं हे खरंच एका व्यक्तीचं काम नसून एका ध्येयाचं काम आहे. खूपच सुंदर. तर पुढचा प्रश्न भागवतजी तुमच्यासाठी, तर तुमच्या या प्रवासात तुम्हाला अडचणी तर नक्कीच आल्या असतील, तर तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या आणि तुम्ही त्यांना कसं सामोरे गेले?
2: अडचणी म्हणजे सुरुवातीला मोशी रोडला वगैरे झाडं लावले होते आम्ही. म्हणजे मी तिकडे फिरायला जाताना असं महानगरपालिकेने खड्डे पाडून माती टाकलेली होती, पण पूर्ण एक वर्ष भेटलं तर झाड लावलं गेलं नव्हतं. तर त्याच्यानंतर मग पावसाळ्यामध्ये मला अशी आयडिया आली की बाबा तिथं झाडं लावायला पाहिजे. मग सुरुवातीला तर काही नर्सरी वगैरे नव्हती, मी नंतर नर्सरी वगैरे डेव्हलप केली घरी. तर सुरुवातीला ते पिंपळाचे वगैरे भिंतीच्या कडेला जे झाडे येतात ना ते घेऊन तिथं नेऊन लावायचे आणि तिथं ओढ्याचं जे पाणी जात होतं तिथून पाणी टाकायचं. आणि माझी गाडी आहे स्प्लेंडर, त्याला असे 5-5 लिटरचे 10 ड्रम मी असं आकडे लावून अडकवून त्याच्यावर मी घेऊन जायचं आणि मग तिथं पाणी टाकायचं. मग तिथल्या लोकांनी बी तिथूनच मला आरएसएसचे जुळणं झालं की तिथं शिनकारे म्हणून होते आरएसएसचे आणि त्यांचा मुलगा डॉक्टर. असं फिरत जाताना त्यांनी मला झाडाची सेवा करताना वगैरे पाहिली. मग तिथले आरएसएसचे लोक वगैरे काही जुळले आणि काळेवाडीहून रविवारी मला रोज सकाळी ते मुशीला बोलवायचे आणि तिकडे जाऊन मग त्यांना मी म्हणलं मला कशाला बोलवता तुम्ही, तर म्हणजे ह्या लोकांना जे मोटिवेशन मिळते त्यासाठी तुम्ही यायला पाहिजे. मग तिथले लोक मिळून आम्ही असं 150 झाड, सुरुवातीला ट्रीच्या नावाचं टी आकारामध्येच असा सरळ एक रोड आणि असा हॉरिजेंटल एक नवीन आरटीओ रोडला आम्ही तिथं 250 झाड जगवली आहेत त्या सगळ्या लोकांनी भेटून. तर अशा अडचणी त्याच्यामध्ये.
1: खूपच सुंदर. तर तुमचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आणि शिकण्यासारखा होता. तर अभयजी, भविष्यासाठी तुमच्या नक्कीच काय काय योजना असतील तर त्या योजनांबद्दल थोडंसं सांगा. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं हिरवं स्वप्न काय ते आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: नक्कीच नक्कीच. प्रत्येकाचं काहीतरी एक छोटंसं स्वप्न असावं, तसं आमचं पण एक स्वप्न आहे. आम्ही तिथे जे नक्षत्रवन साकारलंय तिथे आम्ही सर्व देशी झाडं लावलेली आहेत. आमचं एकच असं स्वप्न आहे की लोक तिथे यावे आणि तिथे भरपूर प्रकारे जो ऑक्सिजन आहे अवेलेबल मुबलक प्रमाणात तो घ्यावा, निसर्गाशी जोडावा आणि स्वतः निरोगी राहावं हेच आमचं उद्दिष्ट आहे. तिथे आम्ही काही फळ झाडं पण लावले आहेत. आम्ही तरी नाही म्हटलं तरी आम्ही 150 तरी जांभळाची झाडं लावली आहेत. आम्हाला जांभळं खूप आवडतात आणि पशुपक्ष्यांना सुद्धा ते खूप आवडतात. आम्ही पशुपक्षी आमच्या नक्षत्र म्हणणारे मोर येतात. अगोदर ते पलीकडच्या नदीच्या पलीकडे यायचे, आता ते नदीच्या अलीकडे जिथे आम्ही नक्षत्रवन साकारलं तिथे येतात. ते आमच्यासोबत राहतात, त्यांना आम्ही हार्म करते त्यामुळे ते आमच्यासोबत ते अक्षरशः बागडतात खेळतात आणि रोज सकाळी लोक तिथे बघायला येतात पण आणि थोडी सेवा पण करतात. आणि तेच आमचं स्वप्न आहे की तिथे पशुपक्ष्यांनी मनसोक्तपणे निरागसपणे फिरावं हीच आमची अपेक्षा आहे, हीच आमचं स्वप्न आहे.
1: छान. तर तुम्ही फक्त वृक्षांची नाही तर माणसांची आणि पशुपक्ष्यांची सुद्धा काळजी याद्वारे घेता. खूपच सुंदर. तर आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जसं आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला त्यामुळे तुम्ही वृक्ष संवर्धन ही कल्पना तुमच्या मनात आली आणि तुम्ही त्यासाठी पुढचं पाऊल टाकलं. तसंच आजकाल आपण पाहतो की माणसांमध्ये मानसिक वृत्ती त्यांची खूप बदलत चालली, बदलत म्हणण्यापेक्षा बिघडत चालली हे म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. तर त्यांच्या मानसिक शांतीसाठी किंवा आजकाल जसं स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी या सगळ्या गोष्टी होतात, तर त्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करता का किंवा काही तुमच्या योजना आहेत का किंवा काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल?
0: माझं त्यात एकच म्हणणं आहे की सगळ्या कारणांचं मूळ म्हणजे ते तुमचं माइंड. तुमचं जर मन जर शांत असेल तर तुम्ही कोणत्याही रोगापासून तुम्ही ना त्याला मात करू शकता. पण जर तुमचं मन जर दूषित असेल किंवा ते डिप्रेशन मध्ये असेल त्याला मग तुम्हाला लवकरात लवकर हील करावी. माइंड हील करण्यासाठी कोणतीही गोळी किंवा औषध नाहीये अवेलेबल आता. तर तुम्हाला काय करावे, तुम्हाला निसर्ग तुम्हाला ते शिकवतो. निसर्गाचे तुम्ही आवाज ऐका, निसर्गाचे तुम्ही सानिध्यात राहा, पाना फुलांना हात लावा, तर तुम्ही तुम्हाला स्वतः मन तुमचं शांत होईल. तुम्हाला हिरवा रंग हा जो असतो हा आपला शांतीचं प्रतीक मानला जातो, एकदम कूल वातावरण होतो. आणि जर त्याकडे नुसतं बघितल्या सुद्धा आपल्याला जर कधी मनाला शांती मिळत असेल तर तुम्ही का नाही त्याला जवळ जाऊन बघत त्याला हात लावा. तुम्ही स्वतःहून तुम्हाला ते हिलिंगचं काम करतं, तुमचं माइंडला

0: प्रकारे शांत करण्याचं काम हिरवा रंग करतो आणि पानं फुलं फळं जे आहेत ना ते खूप आपल्याला आनंद देतात. आनंदासाठी तुम्ही जा, स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी, स्वतःला निरोगी बनवण्यासाठी तुम्ही निसर्गात जा.
1: बरोबर, खूपच छान. तर झाडं आपल्याला फक्त फळं फुलं किंवा सावली देत नाहीत तर आपल्याला शांती सुद्धा देतात. आणि खूपच छान प्रकारे तुम्ही सायंटिफिक पद्धतीने हिरवा रंग कसा शांतीसाठी उपयोगी ठरू शकतो हे तुम्ही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर शेवटचा प्रश्न भागवतजी तुमच्यासाठी, आमच्या श्रोत्यांपैकी पण खूप जण वृक्षमित्र असतील किंवा वृक्षप्रेमी असतील, पण त्यांना अशा काही संस्थांबद्दल किंवा अशा काही अभियानांबद्दल माहिती नसते, पण जर त्यांना तुमच्या या अभियानाशी किंवा अशा काही वृक्ष संवर्धनाच्या प्रोजेक्टशी संपर्क साधण्यासाठी किंवा या अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करावा?
2: आमच्या पिंपळे सौदागर मध्ये तर जवळपास 7-8 शाखा आहेत आरएसएसच्या, तर तिथे गेलं तरी तो आमचा प्रोजेक्ट आहे तो तिथल्या लोकांना माहिती आहे आणि तिथून पण लोक रविवारी वगैरे शनिवारी येतात तर त्यांच्याबरोबर अनेक सोसायट्यांमधले लोक वगैरे जुडू शकतात. आमच्यासाठी ऍक्च्युअली निरसनदानी फॉर्म, साई पार्क वगैरे तशा सोसायट्या पण आता जुळलेल्या आहेत. ते शनिवार रविवार आयटी मधले लोकांना सुट्ट्या असली की ते येतात, तर बाकीचे लोक पण त्या प्रकारे जुळू शकतात. आणि बाहेरगावचे वगैरे लोक आहेत तर त्यांनी त्यांच्या शेजारी जंगलामध्ये किंवा रोडच्या कडेने कुठं पण खड्डे वगैरे कामे आहे तर तिथं घरी, म्हणजे आरएसएसची पण कल्पना आहे की हर घर नर्सरी, यानी 5 या 10 बीज आप लगाओ उसको बड़ा करो, आणि 5 किंवा 10 झाडं लावायची आणि त्याला मोठं करायचं आणि परत आपल्या निसर्गामध्ये नेऊन लावायचं, म्हणजे त्याच्यानं आपलं पर्यावरण जोपासलं जाईल. तर त्याची कशाची वाट न बघता आपण आपल्या एरियामध्ये जिथं भेटेल तिथून आपण पर्यावरणाची सेवा करू शकतो. धन्यवाद.
0: जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर आम्ही एक नक्षत्रवनचं एक गुगल मॅपवर आम्ही लोकेशन पण टाकलेलं आहे, नंतर इंस्टाग्रामवर पण आम्ही आहोत, आम्ही नक्षत्रवन म्हणून फेसबुक पेजवर पण आहे. जर तुम्हाला जर कधी अधिक माहिती हवी असेल तर आम्ही चिंचवड गटात किंवा पिंपळ सौदागर नगरामध्ये कोणत्याही शाखेला विचारलं तर आमचं तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळतील. तसंच तुम्हाला जर आम्हाला मदत करायची किंवा आम्हाला भेटायचं असेल तर माझं नाव अभय भाविस्कर, 9420559127 या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा भागवत पाटील म्हणून आहे, त्यांचा नंबर
2: 8459450467.
1: खूप खूप धन्यवाद अभयजी आणि भागवतजी. तुमच्या या प्रवासाने आमच्या रेडिओमध्ये खरंच खूप ऊर्जा भरली आहे, तर तुमच्या या कार्याला आमचा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
2: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आज आपण या मान्यवरांकडून खूप काही शिकलो. मला नक्की खात्री आहे तुम्हालाही ही मुलाखत ऐकून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल आणि तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क साधाल आणि या हिरव्या क्रांतीमध्ये नक्की सहभागी व्हाल. आपण आज इथेच थांबूया, पण तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार.
4: 24 घंटे का व्रत रखें, चाहे कुछ भी हो जाए, चाहे सामने वाले का व्यवहार कैसा भी हो, मेरा मन वाणी और व्यवहार शांत और प्रेम से भरपूर. सिर्फ 24 घंटे का व्रत रखें तो भी हमने सृष्टि की कितनी सेवा की, और जो चीज हम एक दिन कर सकते हैं हम उसको हर रोज कर सकते हैं, क्योंकि वो हमारे पास पावर है.
3: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.